0: hapsani sapuai mudam hapsani upang masa adam thamne linga ye enungse amana mamit mamai khadang yaga loi pale sumaina taudana ngasai gi lai se laibida ina ngang no pa masa manung sunung si nau ibungo do minglen pan mangamdre adana aina ibungo mase lai ne hek si li haidada ai gi nung ani khalai sibu lai ra ungte yeng lau ne haja ta ta ha gi yeng mase lai tong khala e aina na han makai isien sieli sidi laiphom khangda dana sien mani aidi ta ta loida laigada ba oiram me hai kai lai dui bai aina lai sangama kak asdau tenna saraga thammi singkhai pangmada sida laigada bani hai mana lai gi thabak se tauraga aidi adum yenga ga lai jabani aduga di khangau dana lai gi thaujal se lising amaga samapan mauda ga manga agastang kuntare nomaijing nomi ki khuman pungja mapal langbangi nomo panmada aise mathe mathe kwansan gre aduga matam do dai si imana ga phamin naro bani wangkhai thanga pa ma pan sida ai ya pho pai pa na ngo masi de la abra hain baba na mangwa na phamle ne baba ga wari sa si hai ai na baba yang ware hai da nai si sang sang ki badre ge ai si adom khu hu ka ma ga thola ga masi lai thogal se ai oi jara ki bani awat pam ta lai tra wai gi phun si sida apo pai pa na ibungo la abra baba ga wari sa si hai ba numituna ahan mani baba na engonda hai ba se aina baba gi wahai do lobo ngam khidre baba yang wale na sanghi bdegi ngasi ai gi baba da aina wahang do hangu bada ai baba do na pakhum su phira roi aduma khakti ai gi punsina ningam da ba amau oi na ngasi phau bada adum laire ai gi punsina saphong ba lai gi thagol je lai su jade lai na ngang su ta jade ai gi hai babu mi khuding mangna nirak pada kam sina tana ai gi laiwa tinwa lairol laijade kamasi khatane aigi lairol haibo
1: haising kharai haibasi nauna yuban minagadaba piba amadi ningolgi asuge matik maru oiba thoram amani thoram masida chandraba yadraba hai makhal kaya amasu leire haising asige maraktagi karam karam haising asi asuge matik maru oi haibagi matangda asumna thambiri
0: mase ekhoina wal haloi se tengban mama puna sarak pada hai gi yal hanba hai da kuru hai ba hairang da makok ni hai tup hai ba se wat tup na bane hairang mahak se ekhoina lai na thabadi ngami ba makai hai da hai kok ta hai ku se yau si aduga loina na hai da wat tup na ba ngamba hai tup se yaui hai tup se yauan si masi ga loina na miwe bi ki maning tungan mada haining hai ba se ekhoina yauan si
1: पांथुक जख्रीबा सकंग वासक थोरमसिदा जगोय अनि उत्पिखि उत्पिरिबा जगोय अनि असिगि नुंगे ओइबा वहनथो लोइनना जगोय हाइबसि ताइबंग पानमदा लैरिबा मिओइबागा अथमक लोइनदुना लाखलब्रा हाइबगि मतांगदसु असन्न पौदंबिरि
0: सकोय इसै हाइबा मसे खैगि लाइगि मसकलोन लाइगि मयाय फोंदोपनि इसै सकोय हाइबसि लाइगि सवोंग सक्तम लाइगि मतिक मयाय लाइ सिगे थौसिन खुदिमक सिंग सिगे कनाना ताकनेद सकोइसिना ताकदवने लाइनिंग अमकि मसक्सु सकोइ इसैना ताकदव लाइनिंग दुगे मनुंग सल्लगा हाय लाइ पुनमक्सु सकोइना फोंदोप याय लाइगि ममिंग ने एखोने इसै इसै सिदैसिदा मसागि तोंगगा खुतेक सिसाब खुतेक ता इसै तोंग खुतेक ता इसै तोंग इसै दा खुतेक तोंग अनि से तुन पानरग सटपने अदुना मैतै ओइबा अइखोइगि लोनचत सिदा लाइनिंग अम लैब तारगदि लाइफमम लैब तारगदि महौसा लाइ हक्ततगि लाइगि मरल ओइबा सकोइ इसै पुंग पेना तौद्रि हाइसे मैतै अइखोइगि लेंगदना लैरमे अदुना मसिगि इरैमा इरा थौनि सिगि सकोइने aina puthokpane khonglon khutek phijet leiteng aina puthokpane laipham mapan gi sekoi gi sathek phidulon khongsat sai hai punglon tantha punamak aina loina puthokpane ai si lai ningmasida ayak si mi de gi mapal kaya tangde tangda basina kari gi no hairapu matamda khoyum lai sidadi watte awat pama leiraga di mingwanda gi mapan tanga dabane aduna lai haiba lai sida loina laibani na lai di ai si udaba laina haiba ma pause ise tadaba aduga puthok tabdi yadaba thaba amo oibadegi awat pase mention jabane aina sakoi isei puthok sare isi aduna choi haijadaba aina isei gase
2: langon ma po khoyum lai